न जाय सुन सहज मह रहो समाय मन मध्ये जानै जे कोय जो बोलै सो आपै होय जोत मंत्र मन अस्थिर कर।